0: इव्हन ॲज अ चीफ मिनिस्टर आय वर्क ॲज अ वर्कर अ पार्टी विच इन्क्रीज द प्रेस्टीज ऑफ वर्कर्स
1: म्हणजे सोबत माझ्यासोबत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
0: He is decided to work with me. He specializes in working as a team. I welcome him wholeheartedly. I give him all the best wishes.
1: We've
0: seen in the recent past, in 2022 as well,
1: बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना किंबहुना विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला.
0: When we decided to take forward the Shivsena with Balasaheb Thackeray's thought, and there was a revolt in 2022.
1: आणि 30 जूनलाच मला वाटतं.
0: Today is June 30th.
1: 30 जून 2022 रोजी.
0: On June 30th, 2022, I was sworn in as the Chief Minister.
1: योगायोग आहे समजा.
0: It's a nice coincidence. In the 2.5 years of my work as a chief minister, we worked for Mahayuti. It was me and Devendra Varnavis earlier. We worked as a team for the first 2.5 years. We put all of those projects which were stuck in motion. We brought Maharashtra number one in fundamental service. We know that during the Vikas Aghadi's period, Maharashtra had a backlog in developmental work. That was a reality. We tried to fill that vacuum. And then Maharashtra became number one in infrastructure, industries, FDI. And it started running at a fast
1: pace.
0: And then we brought several welfare schemes like Ladki Bhain Krishna. And then once again, the people of Maharashtra elected Mahayuti back to power.
1: God
0: bless him.
1: आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत.
0: पीपल आर शोइंग फेथ इन शिवसेना बिकॉज वी फॉलो आवर वर्ड. वी फॉलो द आयडियोलॉजी ऑफ बाळासाहेब ठाकरे ऑफ आनंद दिघे.
1: आणि शब्दाला किंमत देणारी संघटना आहे. आणि म्हणूनच
0: वी पुट प्राइस टू एव्हरीवन्स वर्ड.
1: स्वतःहून येत आहेत.
0: दॅट इज वाय पीपल कम टू अस बाय देमसेल्फ.
1: संपूर्ण
0: ओनली लास्ट वीक वी सॉ महाराष्ट्र अक्रॉस द कंट्री
1: एक सहा खासदारांनी
0: अक्रॉस द कंट्री देयर वॉज अ चॅटर अबाउट हाउ सिक्स मेंबर्स ऑफ पार्लियामेंट केम टू आवर पार्टी.
1: स्वागत केलेलं आहे.
0: आय ऑलरेडी वेलकम देम.
1: 25 लाख लोकांमधून निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो.
0: एमपीज आर इलेक्टेड फ्रॉम अमंग 25 लाख पीपल.
1: जे आपण का शिवसेनेमध्ये येतो हे प्रत्येकाने सांगितलं.
0: Everyone told why they chose Shiv Sena. The constituency, the people, they wanted to give all of them justice, to work for their development work, to solve their problems. This is everyone's feeling. And our leaders should stand by us. Be it for development work or for otherwise.
1: लोक येत आहेत. आज गोकुळ गीते देखील इथं बसले.
0: दॅट इज वाय एव्हरी वन कम टुडे. गोकुळ गीते इज ऑल्सो हियर. इव्हन व्हेन ही वॉज इलेक्टेड ही डिसाइडेड टू कम विथ शिवसेना.
1: आणि त्याने देखील भावना व्यक्त केल्या की माझ्या लोकांना न्याय द्यायचा आहे.
0: ही ऑल्सो मेन्शन दॅट ही वॉन्टेड टू गिव्ह जस्टिस टू हिज पीपल.
1: कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही.
0: दॅट इज वाय वी डोंट डू We don't break anything, we fix everything. We are not here to break, but they are here to fix. Some people are here to break. They are here to grow Shiv Sena. They have a very clear approach. Our approach is positive and practical.
1: त्या लोकांचे प्रश्न सोडवणं.
0: Our agenda is to solve the problems of all of those.